आंखे रे के पग घुंघरू पग घुंघरू बांध मेरा नाची थी पग घुंघरू बांध मेरा नाची थी नाची थी नाची थी नाची थी हाँ।